श्री वाहे गुरु साहिब जी, सलोकां संत उदरण दयालं आसरं गोपाल कीर्तन है, निर्मलं संत संगेणा